0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद
2: पुणेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्युअल स्पिरिच्युअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ स्टेशन खुश रहो खुशियां बांटो।

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, मी वर्षा उजगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बनो.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंदवान.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: चल चल चल मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर। कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुणे की आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल ले चल सकाराथी।
2: नमस्कार आदरणीय मित्र किशोर जी, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो आणि अलककार मित्रांनो, तुमच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज माहिती आहे काय आहे? आज आपली महिला एक्सप्रेस आहे, आज आपली महिला बुलेट ट्रेन आहे, कारण आज जागतिक म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण 8 मार्च 2026 ला साजरा करत आहोत। खरं पाहायला गेलं तर महिला दिन एक दिवसाचा असू शकत नाही, आयुष्यभर म्हणजे वर्षाचे 365 दिवस हे महिलांचेच असतात। फक्त आज 364 दिवस महिला करत असलेल्या त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, बरं का? समस्त पुरुष वर्गांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आपापल्या घरातील सर्व महिलांचा, आपल्या ओळखीच्या सर्व महिलांचा यथोचित सन्मान करावा। जमल्यास एखादं गुलाबाचं फूल, एखादी कॅडबरी आणि जर आपली अगदी लाडकी बायको असेल तर तिच्यासाठी एक गजरा आवाज द्यावा, जेणेकरून महिलेच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि ते हसू तुमचे आसू दूर करण्यासाठी उपयोगी ठरेल। बघा ना, जागतिक महिला दिन, महिला महिला म्हणजे कोण? हिला वगळा कवडी मुलापरी राहील आपलं मनुष्याचं जीण, ती असते महिला। दिवस रात्री काबाड कष्ट करते।

ती असते स्त्री आणि बापाचा करारी पणाम आणि आईची सोज्वळता जिच्यामध्ये असते ती म्हणजे बाप आणि आई यांचं मिलन म्हणजे बाई. अशा या स्त्रीची कहाणी अत्यंत महत्वाची आहे, दमदार आहे आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देईल अशी नक्कीच आहे. रेडिओ पुणेवाद 107.8 FM वतीने समस्त स्त्री वर्गाला, सर्व अलंकार मैत्रिणींना, भगिनींना पुणेरी आवाज 107.8 FM देतोय मानाचा मानाचा मानाचा मानाचा मुद्दा. आता आरजे जगदीश वळतोय आपल्या आजच्या म्हणजे प्रयोग क्रमांक 194 बरं का मित्रांनो, 6 बाकी 2000 साठी, 200 साठी माफ करा. आणि या 6 झाले की आपण 200 टप्पा ओलांडणार आणि आपल्या कार्यक्रमामध्ये, कार्यक्रमाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचं पान आपल्याला प्राप्त होणार. वळ्याम आजच्या पहिल्याच अलगकडे, ज्या गेल्या 15 दिवसापासून अलग पाठवत होत्या पाऊण महिन्यापासून, पण यानं त्या कारणाने त्यांची अलग घ्यायची राहिली होती. जागतिक महिला दिनानिमित्त आरजे जगदीश तुमची माफी मागतोय. अलगकार सुलभा सत्तुरवार पुणे. आपण शिवशाहीर आहात, शिवव्याख्यान देता, शिवव्याख्याता आहात, अभिमान आहे आम्हाला आणि तुम्हाला अधिक मानाचा मुजरा. ऐकूया अलगकार सुलभा लिहितात. घराच्या टेरेसवर कुंड्यांमधून विविध प्रकारची रोपे लावताना ती तिच्या छोट्या लेकाला सोबत घेई, त्याला प्रत्येक रोपाची समजेल अशी माहिती सांगत असे. आज त्याने लाडीकपणे तिच्या गळ्यात हात घालून म्हटले, आई आपण माझ्या वाढदिवसाला रोपे वाटूया. ओहो, अलंकार सुलभा, सुलभ पद्धतीने तुम्ही वृक्षारोपणाचं, त्याचबरोबर त्या ठिकाणी वृक्ष संवर्धनाचं, जंगल निर्माण करण्याचं खरं म्हणजे मी म्हणतो, आणि जंगलामुळे सगळीकडे मंगल होईल हा वसत तुम्ही त्या लहान मुलाच्या हाती दिलात. म्हणजे म्हणतात ना, जिच्या हाती दोरी ती जगाला उद्धारी, जिच्या हाती पाण्याची दोरी असते ती जगाला उद्धारी. आई संस्कार देते, ती सगळ्यांची आई असते, तुमची आमची असते श्यामची आई. वा अलंकार सुलभा, मानाचा मानाचा मुजरा. वळ्या पुढच्या अलंकार जे आपल्याला पाठवले, शाळीग्राम पुणे येथून अलंकार ज्या काव्य रसिका टोपण्णाने लिहितात आणि त्यांची ख्याती आहे, त्या अलंकार सौ रसिका आनंद शाळीग्राम. अलंकार रसिका पुणे द्यावा 107.8 FM अलगची झलक या कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात प्रथमच अलग पाठवल्याबद्दल स्वागत, अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. नियमितपणे अलग पाठवत्र एकापेक्षा एक सुंदर. अलंकार रसिका लिहितात, शोधू कुठे, दररोज न चुकता सकाळी 7 वाजता आम्ही दोघेही बस स्टॉपवर यायचो, नजरेने एकमेकांशी बोलायचो, पावसात एकाच छत्रीत थांबायचो, एकाच कपात कॉफी प्यायचो. पण आज तो दिसला नाही, त्याचा फोनही बंद होता, न जाणे तो कुठे गेला होता. अन अचानक तो आला, नजरेने बोलला आणि क्षणार्धात दिसेन असा झाला. अलंकार रसिक काय म्हणावं त्याला, त्याच्या येण्याला, त्याच्या निघून जाण्याला, त्याच्या असण्याला, त्याच्या नसण्याला, त्याने मनावर केलेल्या गारुडाला आणि अचानक त्या ठिकाणी आयुष्यात निर्माण केलेल्या पोकळीला काय म्हणावं तरी काय. बरं, शोधावं कुठे, का शोधायचं असाही प्रश्न आहे. का शोधायचं म्हणजे इथे नाहीये, तिथे असेल, तिथे नाहीये, तिथे असेल म्हणून. आणि एकत्र चहा प्यायचे, कॉफी प्यायचे, कॉफी हा पावसाळ्यात कॉफी आणखीन मस्त लागते बरं का मंडळी, तर एका छत्रीत, आणि ती तर काय धमालच असते. मग आता शोधू कुठे असा प्रश्न पडलाय. अलंकार रसिका, रसिका मान्य अशी अलग तुम्ही पाठवलीत, अगदी पहिल्या फटक्यामध्ये तुम्ही आम्हा सगळ्यांना जिंकलत. वळ्या पुढच्या अलगकडे, कोथरूड पुणे येथून आपल्याकडे अलग पाठवली आहे अलंकार स्वाती गोखले. महत्वाच्या वेळेसच तुम्ही अशा दांड्या मारता हो कामावर मावशी, ती काम मला मावशीनं बोलली. आणि मग माझ्या येळेच कसं काय ठरवायचं होत आई. वा वा अलंकार स्वाती, खरंच सगळ्या महिला सारख्याच नाही का, तिला घरी येऊन काम करावं लागतं, तिला दुसऱ्याच्या घरी काम करावं लागतं, म्हणजे रांधा वाडा उष्टी काढा हे तिच्या पाठवीला पुजलेलंच आहे. आणि अचानक दांड्या मारता म्हणजे पुन्हा एकदा प्रश्न असा आहे, स्त्री दुसऱ्या स्त्रीला कधी समजून घेणार, आणि तिने समजून घेतलं तर मग तिचं दुर्दैव कोण समजून घेणार, तिची व्यथा कोण समजून घेणार. म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त अगदी अनाहूतपणे, अचानकपणे योगायोगाने अशा

असे नाम तेव्हा मला वाटतं खऱ्या अर्थाने वुमन एम्पॉवरमेंट, महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण आणि स्त्री पुरुष समानता नांदायला सुरुवात होईल. अलगकरताची खूप सुंदर अप्रतिम. चला तर वळूया पुढच्या अलगकडे. पुढचे अलग पाठवले सांगली येथून अलगकर अरुणा गर्जे यांनी. मुलं मोठी झाली तेव्हा मी माझं लिखाण पुन्हा सुरू करावं म्हणते. अगं नको पडू त्या लिखाणाच्या मोहात. आणि कोण वाचणार आहे तुझ्या त्या कविता? न का कुणी वाचे ना, पण माझे मनातील विचार तर कागदावर उमटतील आणि लिखाणामुळे मिळणारे समाधान तुला सांगून नाही कळायचे. अलग करावना गेल्या वेळी मी एक वाक्य सांगितलं होतं, बघा पटतंय का? वा व्यक्त वा सशक्त. खरंच आहे, कोण वाचो न वाचो, कोणी स्तुती करो न करो, कोणाला आवडो न आवडो, आपण द्यायला काय जात आहे. अलकर उशाने मागच्याला मला असं म्हणाल्या की अमुक अमुक व्यक्तीने त्यांना सांगितलं तुम्ही फक्त फेसबुक साठी लिहिता. हो लिहिते मी फेसबुक साठी, काय हरकत आहे? मग मी तुमच्यासाठी लिहायचं का? तुम्ही माझ्यासाठी कधी लिहिलं का? असा प्रश्न का विचारू नये स्त्रीने? स्त्रीने त्या ठिकाणी गंभीरपणे या सगळ्या गोष्टींकडे का पाहू नये असा प्रश्न आरजी जगदीशच्या मनात आला. तुम्हालाही खरं म्हणजे ठामपणे उत्तर दिल्याबद्दल मानाचा मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलगकडे. मडगाव गोवा येथून अलगकर पूर्णिमा देसाई लिहितात, त्या दोन्ही वयस्कर बाईंनी एका कार्यक्रमात मोठ्या दिमाखात आपापले विचार मांडले. एकीने स्वतः सावित्रीबाई फुले रंगवली तर दुसरीने भगवद्गीतेचे पाठ पडले. भाषण संपवून मानधन व सवलत बॅगेत भरून निघून मी तहस्य करत बाहेर पडल्या. इतक्यात सिक्युरिटी धावत येत म्हणाला की या दोघी त्या नाहीत. यांनी खोटी माहिती पुरवली. आयोजकांना खरा प्रकार समजला व डोक्यावर हात मारायची वेळ आली. अलगकर पूर्णिमा, मला मात्र मनातल्या हसू आलं की कसं बनवलं, पण काय हरकत आहे? सावित्रीबाई रंगवली, साहू रंगवली आणि दुसरीने भगवद्गीता, मग त्या तुमच्या येणाऱ्या पाहुण्यापेक्षा या श्रेष्ठ नाहीत का? आणि का फसवलं असेल, का असं बनवलं असेल? कारण तुम्ही या माणसांमधलं कर्तृत्व, या स्त्रियांमधलं कर्तृत्व कधी ओळखलं नसेल म्हणून. फक्त अलगकर पूर्णिमा, मला तुम्हाला एक सूचना द्यायची आहे, अलग नियमितपणे पाठवा. महिन्यातून एकदा ते तुमची अलग येणं आवश्यक आहे. वळ या पुढच्या अलगकडे जी आपल्याला पाठवली आहे. अंधेरी मुंबई येथून अलगकर अनंत जोशी लिहितात, अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून एकटीने तिने मुलाला मोठे केले. हुशारच तो, पुढे परदेशी गेला, लग्न केले, नातू झाला, आलाच नाही. त्यांची वाट पाहणाऱ्या तिला एक दिवस आश्रमाची गाडी घेऊन कळली आणि नंतर कळलं घर विकलंय. अलगकार अनुदाम, खरं म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त ही अलग घेऊ की नको असा प्रश्न पडला होता, पण सर्व स्त्रियांनी ऐकायला हवं की आपण ज्या करंट्यांना जन्म दिला तेच करंटे, ते कपाळ करंटे, ते उर्फाच्या काळजाचे आपल्याला कसं देशोधडी लावतात हे सगळ्यांना कळावं म्हणून ही अलग घेणं गरजेचं आहे. पण मला इथे मानाचा मुद्रा द्यायचा आहे, तिने मुलाला लहानाचं मोठं केलं, तिला कंटी एकटी होती. वळूया पुढच्या अलगकडे. अंजय टोपण नावाने लिहिणाऱ्या रत्नागिरी येथील अलगकर अंजली वेंगुर्लेकर लिहितात, आज महिला दिनाच्या औचित्य साधून एका महिलाश्रमात ती चार शब्द बोलायला उभी होती. समोर बसलेल्या महिलांमध्ये तिला लढण्याची जिद्द दिसत होती. ती शांतपणे म्हणाली, स्वतःमध्ये सीतेसारखी सहनशीलता आणि राणी लक्ष्मीबाईसारखी स्वअस्तित्व टिकवण्याची जिद्द नेहमी ठेवा. अलगकर अंजली, तुमच्या या भाषणातील तिला 100 पैकी 100 गुण आणि मानाचा मुजरा. खरंच सीतेसारखं सहनशील हवं, पण इतकं शोषित असावं का हा आधुनिक काळात प्रश्न विचारायला हवा. आणि राणी लक्ष्मीबाईसारखं स्वअस्तित्व टिकवण्याची जिद्द मात्र तुम्हा आम्हा म्हणजे सर्वच स्त्रियांमध्ये असणं ही काळाची गरज आहे. बरं का महिलांनो, लक्षात घ्या, अलगकर अंजली यांनी खरं म्हणजे कुसुमांजली, शब्दांजली तुम्हाला दिलेली आहे आणि ती ओंजळ तुम्ही सगळ्यांनी जपून ठेवायला हवी. वळूया पुढच्या अलगकडे. तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथून अलगकर अनुपमा या टोपणाने लिहिणाऱ्या अलगकर सौ स्वाती कारले लिहितात, खूप कष्टाने मेहनतीने तिने मुलाला शिकवले. अंगात मुळातच कला असलेल्या मुलाने पुढे मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला. आज त्याचा व्यवसाय नावारूपाला आलेला पाहून सर्वत्र कौतुकाने त्याचे नाव घेतले जाते. वा अलगकर स्वाती, नक्षत्र आहात, अनुपम अशा आहात आणि तुमच्या अलग मध्ये कारल्याचा कडवटपणा नाहीये, तर कारलं चावून चावून खाल्ल्यानंतर येणारा रसाळपणा त्याच्यात आहे. म्हणजे मेहनत केल्यानंतर आपल्याला काय मिळू शकतं याचं उत्तम उदाहरण तुम्ही सांगितलं. तिला आणि मुलाला दोघांनाही मानाचा मुजरा आणि मला खात्री

आईला आईचा ऊर कौतुकाने अभिमानाने भरून आला असेल. व या पुढच्या अलककडे कर्नाटक बेंगलोर येथून अलककार परवीन कौसर लिहितात, तिला रोज खिडकीतून बाहेरचे जग बघायला आवडायचे. सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्या, कामावर जाणारे लोक, शाळेला जाणारी मुले, भाजीवाले हे सर्व आनंदाने ती खिडकीतून पाहायची. जन्मजात दृष्टी नसलेल्या तिला हे जग तिच्या मनाच्या खिडकीतून फार सुंदर दिसायचे. अलककार परवीन अलग वाचता वाचता कळलं किती मनाच्या डोळ्यांनी पाहायची. वा मनाच्या डोळ्यांनी पाहायची, किती सुंदर विचार अलककार परवीन पेरलात. मला वाटतं सकारात्मकतेचं अत्यंत उत्तम उदाहरण हे तुमची अलग, तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुद्रा. वळ या पुढच्या अलककडे जी आपल्याला पाठवले लिहिली आहे पुणे येथून अलककार चंद्रकला गांधीले यांनी. अलककार चंद्रकला लिहितात, आठवडाभर घर सांभाळत असते, फक्त एक दिवस ती स्वतःचे छंद जोपासण्यासाठी बाहेर जाते. दिवसभर त्याचा फोन येत होता, घरी कधी येणार आहे, फक्त एवढंच. तिचा तो आठवड्यात एक दिवस तिच्यासाठी असतो हे त्याला कधी कळणार. अलककार चंद्रकला खरंच चंद्रकलाने वाढतो असं म्हणतो आपण, आणि तो कलेकलेने वाढतो. मग तारकेने चांदणीने कलेकलेने कधी वाढायचं आणि तिने स्वतःसाठी कधी जगायचं, उत्तम दमदार विचार मांडलात, खूप खूप छान. ऐकूया पुणे येथील अलककार अस्मिता मेहता लिहितात, उतावेपणे आपला संसार म्हणून आलेले लेकीला समजावून सांगताना वडील म्हणाले, थोडं सबुरी घेतलं असतंस तर आज मैत्रिणीसारखी तूही आनंदात राहिली असतीस, थोडी घाईच झाली नाही का? अलककार अस्मिता त्या वडिलांना म्हणावं, तुम्हाला काय ठाऊक तिच्या वाचायला नेमकं काय आलं असेल, तिने त्या ठिकाणी काय भोगलं असेल, तिने आताताहीपणा केलाय की तिने योग्य निर्णय घेतलाय हे तिचं तिला माहिती. तिने संसार केलाय आणि तिने केलेला संसार हा नक्की त्या ठिकाणी तिला समजलं असेल, तिच्या लक्षात आलं असेल. मला वाटतं हे जास्त महत्वाचं आहे आणि तेच आपण नेमकं विसरलो, आपल्याला बोलणं ठीक आहे. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, म्हणजे अलककार मैत्रिणीनो कुठेही जाऊ नका, अलककार भगिनीनो कुठेही जाऊ नका. चहा घ्या, स्वतः घेऊ नका, नवऱ्याला बनवायला सांगा, घरच्यांना बनवायला सांगा, पकोडे बनवायला सांगा. आणि मी अल्पशी विश्रांती घेतो आणि लगेच येतो. तुम्ही मात्र ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद

सर्वच्या सर्व अलग या आपण अलगकार मैत्रिणींच्या घेतलेल्या आहेत, अलगकार भगिनींच्या घेतलेल्या आहेत आणि मला खात्री आहे त्या अलगकार मित्रांनाही आवडत असतील. म्हणून तमाम अलगकार पुरुष मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा, आज तुमच्यावरची जबाबदारी वाढलेली आहे. तुम्हाला भावलेली, तुम्हाला आवडलेली अलग तिच्याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही आवर्जून समूहात पाठवा. माझा नामोल्लेख केला नाही तरी चालेल, पण त्या अलगकार मैत्रिणीला भगिनीला पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं कर्तव्य आज तुमचं आमचं सगळ्यांचं आहे. आता अर्जी जगदीश वळतोय प्रयोग क्रमांक 194 मधील पुढच्या अलगकडे, जी आपल्याला पाठवली आहे पुणे येथून अलगकार निलिमा नातू यांनी. मैत्रिणीचा नवरा अपघातात वारला म्हणून ती जरा उशिरा तिला भेटायला गेली. घरात आरशाचे नवीन कपाट पाहिले, तिने आश्चर्याने मैत्रिणीला विचारले. तिने सांगितले, एकाकीपणा जाणवत होता, मग त्या आरशातलं प्रतिबिंब पाहून कुणीतरी सोबतीला आहे असा भास होतो, मनाला आधार वाटतो. अलग तर निलिमा एकटेपण, एकाकीपण, खायला उठतं आणि ते दूर सारण्याचा हा अभिनव प्रयोग मला आवडला. एकटेपण खायला उठत असतं, एकटेपण नकोसं होतं, असह्य वेदना होतात, मनाला डागण्या बसतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी हा अनोखा उपक्रम खरंच चांगला आहे. म्हणजे इतरत्र जाण्यापेक्षा स्वतःमध्येच वेळ घालवला, स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं तर काही वेळानंतर तेच प्रतिबिंब आपल्याशी बोलायला लागेल आणि आपल्याला काही प्रश्न विचारेल. अलग का निलिमा अगदी तुमच्या नातूंपर्यंत अशा प्रकारची परंपरा टिकेल याची खात्री मला वाटतं. वर्षाश्रीय टोपण नावाने नागपूर येथून अलगकारचं वर्षा श्रीकांत गंपावार लिहितात. आईने दिलेला आशीर्वाद घेऊन ती सासरी आली, पण प्रत्येक वेळी मनाविरुद्ध घडत होते. तिथले वातावरण, खाण्याच्या सवयी सगळे वेगळे होते. तेव्हा तिला आई आठवायची. काही वर्षांनी पुढे तिने तिचे संस्कार मुलीत उतरवले आणि मनासारखे वातावरण तयार केले. वा वा, अलगकार वर्षा समयोचित अलग आहे. म्हणजे परंपरा कशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे न्यावी, खरं म्हणजे ते स्त्रीच जाणे, ते आईच जाणे. म्हणून आजीची परंपरा आईकडे, आईची परंपरा मुलीकडे, मुलीची परंपरा तिच्या मुलीकडे, म्हणजे अगदी परंपरागत तो वारसा सुरू असतो. फक्त मला एकच खंत वाटते की स्त्रीला केवढा मोठा त्याग करावा लागतो. तिला ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो ते घर सोडून दुसरीकडे जावं लागतं. खरंच अलगकार वर्षा शुभाशीर्वादाचा वर्षाव या सगळ्या महिलांवर व्हावा अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. व यापुढच्या अलगकडे जे आपल्याला पाठवले, विद्यारणी या टोपण नावाने लिहिणाऱ्या तारगाव सातारा येथील अलगकारचं विद्या मलवडकर अर्थात प्रथम प्रबोधकार प्रबोध जनक. अलगकार विद्या लिहितात, अचानक त्याने लावलेला रंग तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडवून गेला. आज कित्येक वर्षाने तो पुन्हा आला, यावेळी मात्र तिने स्वतःहून त्याच्याकडून रंग लावून घेतला, त्याच्या प्रेम तपस्येचे फळ. अलगकार विद्या प्रबोध आणि अलग याच्यामध्ये थोडासा फरक आहे. शेवटची ओळ टाळली असती तरी चाललं असतं, कारण आपण इथे तात्पर्य सांगण्याची काही आवश्यकच नाहीये. पण मला तुमचं कौतुक करायचं आहे, तुम्ही नुसत्या प्रबोधकार नाही आहात, तुम्ही अनेक समूहांवर सातत्यपूर्ण लिहिता, स्वतःसाठी वेळ देता, कुटुंबासाठी खस्ता खाता, एक आदर्श गृहिणी तुमच्यामध्ये मला दिसते. आणि जेव्हा मी भेटलो तुम्हाला त्यावेळेला मला खरंच खूप धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं आणि आईचं दर्शन तर मनमोहक होतं, माझ्या मनाला मोहून टाकणारं होतं. अलगकार विद्या तुमची प्रगती अशीच होत राहो, हीच ईश्वर चरणी अपेक्षा. फक्त मला त्या ऐका येते अलग बद्दल असं म्हणायचं आहे की खरंच प्रेम तपस्येचं फळ उशिरा कवीला मिळतं, म्हणजे त्याने समजून घ्यायला पाहिजे तिला रंग आवडत नसेल म्हणून तिने अवहेला असेल, पण प्रेमाचा रंग तिने स्वीकारला आणि म्हणून जोपर्यंत स्त्रीच्या मनासारखं होत नाही तोपर्यंत स्त्री राजी होत नाही. अशा प्रकारची तुमची अलग आहे आणि तुम्ही अलगकार विद्या संविधान दूत म्हणून काम करताय हे तर खरंच तुम्हाला मानाचा मुद्रा देण्यासाठी अत्यंत महत्वाचं कारण आहे. सर्वच स्त्रियांना पुणेरी आवाज 107.8 FM कडून मानाचा मुद्रा. तुम्ही कर्तृत्ववान आहात, तुम्ही आहात म्हणून आम्ही पुरुष आहोत ही जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. अलगकार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे.

सौदागर पुणे, माफ करा प्रथमच वनगे कुटुंबियांच्या अलग असं न म्हणता मला आज फक्त अलगकार शैलजा यांची अलग घ्यावी लागते, पण मला खात्री आहे अलगकार महेंद्र अलगकार शैलजांची म्हणजे आपल्या सुविद्य पत्नीची अलग कानटवकरांना ऐकतील, तिला ऐकवतील आणि मग ऐकवतील म्हणजे अलग ऐकवतील, तिचं कौतुक करतील आणि मग पाणीपुरी खायला बाहेर येऊन जातील. अलगकार शैलजा लिहितात, डोंगरात वणवा आपसूक लागतो आणि आपसूक विझतो, मात्र मनातल्या वणव्याला विझवायला प्रेमाचे दोन अश्रूही पुरतात. पण तिच्या मनातल्या वणव्याचं काय? अलगकार शैलजा, तुम्हाला परवाचीच गोष्ट सांगतो, सर्वोत्तम अलग कोणाच्या ऐकायच्या वाचायच्या असं मला एका अलगकार नवीन अलगकारांनी प्रश्न विचारला, तुमचे नाव मी त्याच्यामध्ये लिहिलं, कारण तुमच्या अलगमध्ये प्रगल्भता प्रौढत्व येत चाललंय, फक्त आता थोडस अजून कथेकडे येत चला, तो बाद एकदा तुम्हाला कळला की तुम्ही सर्वोत्तम अलगकार व्हाल आणि मला खात्री आहे तुम्ही व्हालच, कारण तुमच्या जिद्दीला तुमच्या ध्येयपूर्तीला मी जवळून अनुभवलेला आहे. तळेगाव दाभाडे येथे अमरदीप सरांच्या कार्यक्रमात आणि तुमच्या अहोंच्या तुमच्या पाठीशी असणाऱ्या खंबीरपणाला सुद्धा मी अनुभवलंय बरं का. अलगकार शैलजा त्यांना सांगा पुढच्या म्हणजे 15 दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या दोघांच्या अलग सादर होतील, त्याला प्रयोग क्रमांक 196 असेल. वळूया पुढच्या अलगकडे जी आपल्याला पाठवले. धानोरी पुणे 15 येथून अलगकार श्रावणी संदीप बुंड लिहितात, मी आपल्या लग्न मंडपात नटून तटून बसले होते आणि समोरून तू वरात घेऊन आलास, माझा फोन वाजला, मी भानावर आले, माझ्या आई बाबांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे, तू आनंदाने म्हणालास. अलगकार श्रावणी, आई वडिलांची परवानगी ही खरी पोचपावती असते आपल्या प्रेमासाठी आणि आई वडिलांच्या परवानगी शिवाय काहीच करू नये असं माझं अत्यंत प्रामाणिक मत आहे, कारण जो आई वडिलांना त्यागतो अवहेरतो त्यांची अवहेलना करतो तो आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही. पण ही आनंदाची बातमी तुम्ही दिली खूपच छान. वळूया पुढच्या अलगकडे. नेरूळ नवी मुंबई येथून अलगकार शैलजा करोडे लिहितात, दान सगळी पूजा साग्र संगीत पार पडल्यानंतर ब्राह्मण भोजनासाठी ती शिदा घेऊन जात होती. रस्त्यावर मांडलेल्या डोंबाऱ्याच्या खेळातील मुलगी दोरीवर चढत नव्हती, भुकेने गलिगात्र होती. आज खेळली नाही पोरी तर परत उपाशी राहावं लागेल, तिने ऐकलं मात्र आणि हातातली शिदा डोंबाडीला दिला. अलगकार शैलजा 100 पैकी 100 गुण आणि तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. जे का रंजरे गांजरे त्याची म्हणावे जो आपुले, म्हणावे आपुले साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणावा, ही संत तुकोक्ती अत्यंत प्रसिद्ध आहे. रंजल्या गांजलेल्यांना आपलंसं म्हणा, त्यांना आपलंसं करा. ब्राह्मण कमवणारच आहे त्यालाही द्या, त्यालाही दिलं पाहिजे कारण त्याने तसं काम केलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण तिला उपाशी ठेवलं पाहिजे. वळूया पुढच्या अलगकडे जी आपल्याला पाठवले. कोल्हापूर येथून अलगकार सौ रोहिणी अमोल पराडकर, एक काम सरळ करता येत नाही म्हणून आर्किटेक्चर असलेला नवरा तिला सर्वांसमोर घालून पाडून बोलला आणि हे तिच्या खूप जिवारी लागले. आज मात्र तिला दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर ईसीजीची आलेली सरळ रेषा पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अलगकार रोहिणी, रोहिणी नक्षत्रात तुम्ही खरंच आहे, आता सरकली आता सरकून काय उपयोग, आता विचारित आयुष्य दरिकाण तुझे ऐकून ऐकून टोमडे ऐकून ऐकून आता ती व्हील चेअरवर गेली, ती व्हेंटिलेटरवर गेली, आता तुला पश्चाताप होऊन तू काय करणार. पण चला कमीत कमी पश्चाताप झाला, काही तोंडग्यांना पश्चातापही होत नाही. वळूया पुढच्या अलगकडे. पारोळा तामसवाडी येथून अलगकार सौ संगीता भिकन अमृतकर खूप वर्षानंतर आपल्याकडे अलग पाठवतात आणि लिहितात, ती गोड परी अंगणात खेळत होती, खेळणारी इवलीशी परी अचानक गायब झाली. आई बाबा सैरावर धावत सुटले, सगळीकडे शोध घेतला, थोड्याच वेळात वातावरण सुन्न झाले, अत्याचार करून मृतदेह सोडून तो पसार झाला होता. अलगकार संगीता अमृतकर, नका नका हो अशा अलग पाठवू नका. आधीच स्त्रियांच्या अबालवृद्धांच्या अबालवृद्ध स्त्रियांच्या आयुष्याला दुःख प्रचंड आहे, व्यथा वेदना प्रचंड आहेत आणि लहान चिमुरड्या पोरीला अत्याचार करणाऱ्यांचं लिंग छाटून टाकावं असं माझं स्पष्ट मत आहे. भर चौकामध्ये त्यांना फासर लटकवावं असं माझं स्पष्ट मत आहे. चौरंगी शिक्षा द्यावी असं माझं स्पष्ट मत आहे. पण तुमच्यासाठी एक सूचना आहे, अलग मात्र 15 दिवसानंतर एकदा पाठवत चला. वळूया पुढच्या अलगकडे. जे आपल्याला पाठवले सोलापूर येथून अलगकार सौ विद्या चव्हाण माने, कोसळणाऱ्या पावसात आज ती धरणीच्या कुशीत शिरून आपले अमाप दुःख रिक्त करत होती. मुलांच्या सुखासाठी अहोरात्र झगडणाऱ्या त्या विधवा माऊलीची व्यथा पाहून आज आबाळही हेलावले होते. विधानच्या

रडा तिच्या दाबून ठेवलेल्या हुंक्याने रौद्र रूप धारण केले खरे, पण पाऊस थांबला तेव्हा तिचे डोळे अधिकच लखलखत होते. ती कोसळली नव्हती तर मातीशी एकरूप होऊन उद्याच्या संघर्षासाठी पुन्हा कणखर होऊन उभी राहणार होती. अलकर विद्या, पैकीच्या पैकी गुण आणि मानाचा मानाचा मुद्राम, ही खरी स्त्री, ही खरी महिला. मैं हिला डालून मी सबको, मी सगळ्यांना हलवून टाकेन असं ठामपणे म्हटलं पाहिजे. मला वाटतं तर खऱ्या अर्थाने स्त्री दाक्षिण्य स्वभाव पुरुषांच्या मनामध्ये उतरेल आणि स्त्रियांना सगळ्यात स्त्री पुरुष अगदी कणखरपणे तिच्या पाठीशी उभे राहतील आणि तिला अधिक खंबीर कणखर बनवतील. वळू या पुढच्या अलककडे. नागपूर येथून अलककर उज्ज्वला धांडे लिहितात प्रामाणिक नियुक्ती. त्या दिवशी एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर या पदासाठी नियुक्ती होती. सीईओ साहेबांनी 5 उमेदवारांना बोलावून काही बिया दिल्या. एका महिन्याच्या मुदतीने झाड घेऊन येण्यास सांगितले. सर्व ठरलेल्या दिवशी सुंदर ताजी बहरलेली झाडं घेऊन आले, परंतु एक कर्मचारी एका कोपऱ्यात फक्त कुंडी घेऊन उभा होता. पुढच्या अनाउन्समेंट मध्ये मॅनेजरच्या पोस्ट साठी त्याचेच नाव अनाउन्स करण्यात आले. वा वा अलकर उज्ज्वला, उज्ज्वल भवितव्य आहे तुम्हाला. काय प्लॉट लिहिलाय, खरं म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी तुम्ही कथा लिहिलेत आणि तुम्ही त्या ठिकाणी एक खरं म्हणजे एक त्या ठिकाणी परिपाठ, एक वस्तुपाठ घालून दिलात की अशी अलग छोट्यात छोटी लिहिता येते आणि मोठा असे सांगता येतो. जास्तीत जास्त शब्द वापरण्यापेक्षा कमीत कमी शब्द वापरून, म्हणजे इथे काहीच गरज नाही. तो ती कुंडी घेऊन उभा होता, बी आलं होतं की नाही आलं होतं, बाकीच्यांचं काय, मला वाटतंय सांगण्याची आवश्यकताच नाही, इतकी उत्तम तुमची अलग आहे. वळू या पुढच्या अलककडे. चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून अलककार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन लिहितात पडद्यामागचे तिचे काम कोणाच्या लक्षात येत नव्हते. एक दिवस मॅडमने घरी येऊन पाहिले, कर्तृत्ववान महिला म्हणून पुरस्कृत केले. तिला आणखी एक प्रेरणा मिळाली जोमाने काम करण्यास. अलंकार कल्पना, तिला आणखी प्रेरणा मिळाली जोमाने काम करण्यास नसतं म्हटलं तरी चाललं असतं. कर्तृत्ववान महिला म्हणून पुरस्कृत केले, इथपर्यंत तुमची अलग संपली. आणि खरं म्हणजे पडद्यामागची स्त्री कोणालाच दिसत नाही. आत्ता सुद्धा बघा ना, अलककर उज्ज्वला धांडे यांच्या अलक मधील, खरं म्हणजे अलककर उज्ज्वला तुम्हाला मानाचा मुद्रा दिला ते परत देतो आणि त्या कर्मचाऱ्याने ती कुंडी, त्या कुंडीत काय आहे याच्या मागचा विचार करायला लावणारी अलक आहे. इथे सुद्धा तिने काम केलं आणि तिचं काम कोणाच्या लक्षात आलं नाही. मॅडमने घरी येऊन पाहिलं, हे मॅडमचं पाहणं म्हणजे एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं कौतुक करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मी तर म्हणतो स्त्री स्त्रीच्या बाजूला ज्याला उभी राहील, स्त्री स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, त्यावेळेला अत्यंत उत्तम दिवस, चांगले दिवस स्त्रीला येतील. अलकप्रेमी रसिका श्रोते, 8 मार्च 2026 प्रयोग क्रमांक 194 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज जगदीश सादर करतोय शेवटची अलक, जी आपल्याला पाठवले नेल्लूर आंध्र प्रदेश येथून अलककार सौ वनमाला औटी हत्वळणे. सकाळी सकाळी बाबा त्याला बोलले, अरे सरकारी जॉबसाठी तुझी निवड झाली, तुला काही दिवस पडीक अविकसित अशा खेड्यात जावं लागणार असेल तर काय करशील. मुलाने बापाला हसून उत्तर दिले, मिळालेल्या संधीचे जर सोने करता आले नाही तर त्या संधीचे माती व्हायला वेळ लागत नाही. आणि बापाला मुलाचे उत्तर समजले, त्याने मुलाच्या हातात जॉब लेटर दिले. वा अलकर वनमाला, तुमच्या गळ्यात त्या ठिकाणी त्या नोकरीची माळा, खरंच उत्तम. आणि उत्तम उत्तर, उत्तम गोष्ट उत्तम प्रकारे सांगितली, संदेश दिलात आणि तोही अगदी छुप्या पद्धतीने. अलकप्रेमी रसिकेश श्रोते, सर्व अलककार स्त्रियांना मानाचा मानाचा मुजराम, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आपण सारेने करूया आणि त्यांची पूजा नव्हे तर त्यांची व्यथा वेदना समजून घेऊन त्यांना समजून घेऊया. चला अधिक वेळ न घालवता आरजी जगदीश तुमची रजा घेतो. भेटू पुढच्या रविवारी न चुकता पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या कार्यक्रमात अलगची झलक. तुमच्या लाडक्या आरजेला म्हणजे आरजे जगदीशला अनुमती द्या. धन्यवाद. ऐकत राहा पुढेरी आवाज. आनंदी राहा. आनंद राहा.

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, 107.8 रेडिओ पुणेरी आवाज या चॅनलवर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या शोचं नाव आहे बात पुरानी बडी सुहानी. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण जुने चित्रपट आणि त्यांचे संगीत याविषयी गप्पा मारत असतो. आज देखील आपण एका मान्यवरांशी गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, कालच 14 जुलैला संगीतकार मदन मोहन यांचा 45वा स्मृतिदिन झाला. संगीतकार मदन मोहन हे नाव हिंदी चित्रपटाच्या दुनियेत फार मोठं असं नाव आहे आणि या संगीतकार मदन मोहन यांच्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ख्यातनाम लेखिका सुलभाताई तेरणीकर आपल्यासोबत आहेत. मी आपल्या श्रोत्यांच्या वतीनं सुलभाताई आपलं मनापासून स्वागत करतो.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: सुलभाताईंचा परिचय करून द्यायची पुणेकरांना तशी गरज नाही, कारण चित्रपट विशेषतः जुने चित्रपट आणि संगीत यावर अधिकाऱ्याने बोलणाऱ्या ह्या सुलभाताई तेरणीकर आहेत. त्यांची बरीच पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, विशेषतः चंदेरी दुनियेत हे त्यांचं पुस्तक. अनेक सिनेकलावंतांना भेटून त्यांनी सकाळमध्ये एक लेखमाला लिहिली होती आणि पुस्तक रूपाने ते आपल्या समोर आलेलं आहे. तसंच अरुण दाते यांचं आत्मचरित्र त्यांनी शब्दांकित केलेलं आहे. पुण्यातल्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्याचप्रमाणे विविध कलावंतांना जी मानपत्र दिली जातात त्याचं लेखन देखील त्यांनी अतिशय सुंदर रीतीने केलेलं असतं. त्यामुळे पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल यांच्या वतीने जे मानपत्र दिलेलं जातं तर त्या मानपत्राचं लिखाण देखील सुलभाताईने अतिशय सुंदर केलेलं आहे. मी आपल्या श्रोत्यांच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो सुलभाताई यांचं. तुम्ही आमच्या रेडिओ चॅनलला मदन मोहन यांच्याविषयी बोलतायत, त्यामुळे धन्यवाद. सुलभाताई, आपण आता मुलाखतीला सुरुवात करूयात. सुलभाताई, संगीतकार मदन मोहन यांचा संगीताचा कालखंड जो होता तो 1950 ते 1975 असा 25 वर्षाचा कालखंड होता. या कालखंडाकडे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला संगीताची प्रमुख वैशिष्ट्ये तुम्हाला काय वाटतात?
1: मदन मोहन यांचं संगीत म्हटलं की आपल्याला एक रसिली गझल आठवते,
0: बरोबर,
1: किंवा एक हळूवार संगीत आठवतं, किंवा प्रामुख्याने आपल्याला एक मधुर असं स्त्री गीत आठवतं. तर मी असं म्हणेन की मदन मोहनचं जे वैशिष्ट्य आहे ते काव्यप्रधान भावनाप्रधान संगीत असंच आहे.
0: बरोबर, बरोबर.
1: इथे आपल्याला फारसा वाद्यांचा

0: गोंगाट दिसणार नाही, फक्त स्वराधिष्ठित असं जे संगीत आहे आणि जे भावना प्रधान आहे आणि विशेषतः भारतीय उपशास्त्रीय संगीत जे म्हटलं जातं गझल ठुमरी दारबरा, तर याचा एक प्रभाव चित्रपट संगीतात जो उमटलेला आहे तो मदन मोहन मुळे आहे.
1: बरोबर बरोबर. मदन मोहन यांच्या चित्रपटात येण्यापूर्वीच्या कालखंडाबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो, आता त्यांचं चरित्र हे काय म्हणतात खुल्या पुस्तकासारखंच आहे. त्याच्यात मी फक्त आपण त्यांचा विषय निघाला म्हणून आपण पुन्हा एकदा त्याची उजळणी करूया.
1: बरोबर.
0: हे रावबहादूर चुनीलाल म्हणून एक मोठे व्यक्तिमत्व होत, तर त्यांचा हा मुलगा त्यांचा जन्म बगदाद मध्ये झालेला आहे. पण त्यांच्या जीवनाचा सगळा तपशील सांगण्यापेक्षाही एक असं एक जीवन आहे त्यांचं की ते बगदादहून काही काळ लाहोर मध्ये होते, त्याच्यानंतर मुंबईत होते आणि मग काही सैन्यातही होते. त्यांनी सैन्य कमिशन घेतलं होतं. त्यामुळे आपल्याला कसं संगीत आणि संगीन असे दोन्ही त्यांचे व्यक्तिमत्वात दिसतात.
1: म्हणजे दुसऱ्या महायुद्धात देखील त्या दुसरं महायुद्ध चालू असताना ते सैन्यामध्ये होते.
0: हो.
1: त्यानंतर ते चित्रपटाच्या दुनियेमध्ये आले.
0: हो. आणि सैनिकी शिस्त जी असते ती त्यांची मात्र होती असं म्हटलं जातं. आता मला उषा मंगेशकरांनी एक आठवण सांगितली की ते रेकॉर्डिंग रूम मध्ये अक्षरशः मिल्चेमन असतो तशी शिस्त असायची त्यांची.
1: बरोबर.
0: की ते म्हणायचे की तुम्ही गाणं पाठ झाल्याशिवाय रेकॉर्डिंग रूमच्या बाहेर जायचं नाही आणि कागद बाजूला ठेवून गाणं म्हणता येतंय का बघा म्हणायचे. इतकी शिस्त असायची. म्हणजे म्हणजे त्या काळातल्या सुवर्ण काळातले जे संगीतकार आपण मानतो ते सगळेच असेच होते. पण मदन मोहन यांचं जास्त असं बोललं जातं की ते अतिशय त्यांना पटेल असंच त्यांच्या शिस्तीप्रमाणेच व्हायला पाहिजे असं असायचं.
1: लता मंगेशकर आणि मदन मोहन या जोडीबाबत तर काही बोलता येईल. म्हणजे तब्बल लता दीदींनी त्यांच्या 68 सिनेमात 310 गाणी आणि त्यापैकी 168 गाणी ही सोलो म्हणजे एकटीने गायलेली होती आणि युगलगीत 40 होती. लता मंगेशकर मदन मोहन यांना मदन भैया म्हणून संबोधित असत. तर ह्या दोघांच्या प्रदीर्घ वाटचालीबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हे फार मोठा विषय आहे आणि तो सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. लता मदन मोहन म्हटलं की प्रत्येकाच्या मनात एक हळवा कोपरा असतो.
1: बरोबर.
0: परंतु आपल्याला लता दीदींनी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की 1946 साली मजबूर नावा तो सिनेमा होता गुलाम हैदर यांचा, तर त्यावेळेला एक दोघंही जण नौखे होते मदन मोहन आणि लता मंगेशकर. तर त्या दोघांनी एक गाणं म्हटलं होतं, ते बहीण भावांचं गाणं होतं. अर्थात ते गाणं काही सिनेमात आलं नाही म्हणे, पण त्या म्हणाल्या की त्यानंतर माझं आणि त्यांचं नातं मात्र बहीण भावांचं ठरलं. पण हे जरी असलं तरी त्यांनी आपल्या ज्या सर्वोत्कृष्ट रचना लता दीदींच्याकडे सोपवल्या ते जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या खरंच भारतीय उपशास्त्रीय संगीतामध्ये जे एक माधुर्य आणि जो एक रस असतो तर तो त्याचा प्रभाव स्वतः मदनजींवरती होता आणि त्यामुळे त्या ज्यावरच्या ज्या सुंदर रचना आहेत त्या सगळ्या त्यांनी दीदींवरती दीदींच्याकडे सोपवल्या आणि आपण बघतो की काय चमत्कार घडला. मी असं आणखीनही म्हणेन की जर विचारलं की लता मदन मोहन हे ह्या कॉम्बिनेशन बद्दल सांगा तर मी म्हणेन की ह्या दोघांचं नातं दुर्याचं संगीत आहे. कारुण्य आणि माधुर्य असा जो संगीताचा भाव आहे तो त्यांच्या दोघांच्या मधनं आपल्याला पुरेपूर लक्षात येतो आणि म्हणून ती सगळी गाणी आपल्याला फार आवडतात, फार जवळची वाटतात. खूप
1: सुरुवातही लता मंगेशकर असेल किंवा मंगेशकर कुटुंबियांसोबत आपले खूप चांगले संबंध आहेत. लता दीदी मदन मोहन बद्दल वेळोवेळी त्यांचे मत व्यक्त करत असतात, विशेषतः श्रद्धांजली त्यांची कॅसेट असेल वगैरे त्यावेळेला त्यांनी त्यांची गाणी गायली किंवा रॉबर्ट लंडनच्या हॉलमध्ये त्यांची गाणी गायली

0: तरी असलं तरी कदमजींच्या त्यांची जी कल्पना आहे गझलची तर ती त्याच्या पूर्ण जवळ जाणारी व्यक्ती समजून घेणारी म्हणून लता दीदींचं एक मोठेपण आपण मानावं लागेल. त्या स्वतः असं म्हणायच्या म्हणतात की आपल्याला एक मदन भैयांनी दोन ओळी सांगितल्या शिकवल्या तर त्या नुसत्या दोन ओळी नसायच्या त्याच्यात एक 15 गाठी असायच्या. गाठी म्हणजे त्याच्यात अशा एक एक जागा असायच्या की त्या तुम्हाला समजून घेऊनच जावं लागेल. तर मला असं वाटतं की हे दोघं गुरु शिष्य असतील एकमेकांना समजून घेणारे किंवा आपलं जे सर्वस्व संगीताचं जे आहे ते अर्पण करणारे आणि ते तसंच त्या करणारे असं त्यांचं ते एक नात आहे.
1: त्याशिवाय बनू शकत नाही. त्याशिवाय
0: खरी अगदी खरी गोष्ट आहे.
1: म्हणजे आता अदालत असेल किंवा अनपड असेल किंवा अलीकडचा अगदी हस्ते जखम असेल मौसम असेल या सगळ्यामध्ये लता आणि मदन मोहन ठळकपणे आपल्या समोर येतात. अगदी आता तुम्ही मदन मोहन आणि लता मंगेशकर या कॉम्बिनेशनचा विचार करता तेव्हा कुठलं गाणं तुमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतं
0: असं म्हणून तुम्ही मला संकटात टाकू नका. फार सुंदर गाणी
1: वोकंठीचं गाणं लज्जा गेले या गाण्याला 50 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेला लता दीदींनी ट्विट करून सांगितलं होतं की हे गाणं मला कालच रेकॉर्ड केल्यासारखं वाटतं.
0: अगदी खरंय असं आपल्यालाही वाटतं की आपण कालच ऐकलेलं आहे पण मला त्यांची अनेक गाणी समोर येतात. वोकंठी मध्ये तर आम्ही त्यावेळेला अगदी वेगळंच झालो होतो की असं त्याला एक हॉन्टिंग ज्याला म्हणतात असा एक भाग होता त्याच्यात मंत्रमुग्ध करणारा मोहित करणारा. पण त्यांचं अनेक गाणी समोर येतात आणि ते सगळेच सांगावीशी मोह होतो. पण मेरी आंखों से कोई नींद लिए जाता है ते फार मला छान वाटतं कारण त्याच्यामध्ये जो सतारीचा जो एक दौल आहे तो लता दीदींच्या स्वरातून प्रवाहित होतो.
1: अगदी बरोबर.
0: आणि ती जी भावना आहे पण ती पण अतिशय मोठी गोड वाटते. फार छान वाटते.
1: लता मंगेशकर यांनी गायलेल्या एका गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता ज्याचं संगीत मदन मोहन यांनी दिलं होतं. दस्तक हा चित्रपट होता तो त्यासाठी नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळालं होतं.
0: होय बरोबर. मला असं वाटतं त्यांना मिळालेलं
1: लता मंगेशकर यांच्यासोबतच तलत महमूद असेल मोहम्मद रफी असेल यांचं देखील मदन मोहनच्या संगीतामध्ये मोठं योगदान होतं.
0: अगदी बरोबर आहे.
1: तर याबद्दल
0: मी म्हटलं तसं की जो काव्य प्रधानता भावना प्राधान्य असं जेव्हा अशी सिच्युएशन त्यांना जेव्हा मिळाली असेल सिनेमामध्ये संगीतकाराला सगळ्या तऱ्हेचं म्हणजे आव्हानांना सामोरं जावं लागतं. अशी सिच्युएशन आहे तर तुम्ही असं करा तर त्याच्यामध्ये हा एक भाग असतोच. परंतु जेव्हा अशी संधी मिळाली तेव्हा अतिशय सुंदर भावपूर्ण गझल कलतना पण त्यांनी दिलेली आहे आणि रफींना पण दिलेली आहे. तुम्हाला जुल्फके साये मी श्याम कर लूंगा आणि कलतची तर फिर वही श्याम
1: वही गम वही तना है
0: वही गम.
1: सिनेमातली गाणी खर तर रफीनी गावी असा एक आग्रह चालू होता. असं असताना मदन मोहन यांनी जाणीवपूर्वक ती गाणी कलत महमूद यांच्याकडून गाऊन घेतली.
0: अगदी खरंय. कारण संगीतकारालाच माहित असतं की कोण कुठलं गाणं कोणाला द्यावं.
1: बरोबर बरोबर.
0: आणि त्याची त्या गाण्याची प्रकृती काय आहे त्याचा टेम्परमेंट काय आहे आणि ते कोण म्हणू शकेल. आता शोक नजर की बिजली आहे त्याने
1: आशा
0: बाईंना किती सुरेख गाणं आहे ते सगळ्यांना आवडणारं गाणं आहे. इथे संगीतकाराचं एक दूरदृष्टी असते मला वाटतं. त्यांना ते बरोबर माहित असतं की ही गाणं हेच गाऊ शकतील आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या संगीतामध्ये म्हणजे एक न्याय आणि लोकशाही तत्व दिसतं. सगळ्या संगीतकारांनी असंच वापरलेलं आहे की योग्य.
1: मला थोडं ब्रेकची वेळ झाली आता मला ब्रेक घ्यायला लागेल. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी मदन मोहन आणि लता मंगेशकर यांचं एक गाणं ऐकूयात.

0: ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. बात पुरानी बडी सुहानी या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 या रेडिओ चॅनलवरून मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण संगीतकार मदन मोहन यांच्याविषयी ख्यातनाम लेखिका सुलभाताई तेरणेकर यांच्याकडनं त्यांची माहिती घेत आहोत. सुलभाताई, पुन्हा एकदा स्वागत आपलं.
1: हो,
0: आपण थोडंसं जरा वेगळ्या याच्याकडे जाऊयात की गायक आणि गायिका यांच्याबद्दल आपण पाहिलं. एक गायकाची नोंद आपण करूयात की मन्नाडे यांनी देखील मदन मोहनकडे खूप चांगली गाणी गायली होती, विशेषतः देश कबीरा रोयामध्ये कौन आया मेरे मन के द्वारे.
1: अगदी बरोबर आहे, कारण मी आपल्याला म्हणाले तसं की या गाण्याचं एक वैशिष्ट्य काय आहे जे संगीतकारालाच माहित असतं.
0: बरोबर,
1: पण त्याच्याच हृदयातून ते आलेलं असतं.
0: बरोबर,
1: त्यामुळे त्यांना ते बरोबर त्याची विजय नसते असं म्हणायला हरकत. तर मन्नाडेंनी त्यांनी याबद्दलची आठवण सांगितली आहे आपल्याला. त्यांनी म्हणले की त्यांनी घरी
0: बोलवलं
1: स्वतः. मदन मोहन फार छान स्वयंपाक करत असत असं ते म्हणाले की छान छान पदार्थ बनवायचा त्यांचा एक शौक होता. तर त्या दिवशी म्हणजे त्यांनी काहीतरी मटण करायला बनवलं, म्हणजे हा एक वेगळा कॉम्बिनेशन. म्हणे काही सुंदर बनवलं, गप्पा मारला, खायला मस्त, आम्ही म्हणे मस्त जेवलो वगैरे. आणि मग त्यांनी सांगितलं की मी तुझ्यासाठी एक गाणं केलेलं आहे. आणि हे ते गाणं
0: देख
1: कबीरा रोयामधलं. तर मन्नाडे हे अतिशय दमदार तयारीचे, बुलंद आवाजाचे, पहाडी आवाजाचे असे एक व्यक्ती, असे गायक होते. त्यामुळे त्यांनी एक छान शास्त्रीय संगीताची तयारी असणारं असं एक छान कॉम्बिनेशन असलेलं गाणं बरोबर मन्नाडेंना दिलं. आज आपण त्यांच्याशिवाय कोण आया मेरे मन के द्वारेचे विचार सुद्धा करू शकत
0: नाही. बरोबर, सुरुवातही ह्याच देश कबीरा रोयामध्ये एक त्रयी गाणं सुद्धा होतं जे लताबाई आणि आशाबाई यांनी गायलं होतं. ते फार सुंदर गाणं होतं, तिघे तीन नायिकांवर चित्रित गाणं होतं. आणि या गाण्यापासून त्रयी गीतांची एक सुरुवात हिंदी सिनेमामध्ये चांगल्या प्रकारे सुरू झाली.
1: याच
0: देश कबीरा रोयामध्ये तलत मेहमूद यांचं देखील एक खूप सुंदर गाणं होतं, हमसे आया न गया तुमसे बुलाया न गया.
1: अतिशय सुरेख गाणं होतं, अतिशय सुरेख गाणं होतं.
0: आणि किशोर कुमार देखील त्यांच्याकडे काही चित्रपटातून गायला होता, विशेषतः मेरा नाम अब्दुल रहमान असेल किंवा ते हे गाणं असेल आणखी मनमोजी मधले काही गाणी असतील त्यांची. तुम्ही म्हणालात की त्यांना जशी गरज वाटली, जो स्वर त्यांच्या संगीतामध्ये फिट बसतो त्या गाण्यासाठी, त्याचा त्यांनी वापर करून घेतला.
1: अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी खरी गोष्ट.
0: आणि मेरा साया मधलं झुमका गिरा रे या गाण्याबद्दल काय सांगाल? आशाताईंनी गायलेलं गाणं आहे.
1: हो, आता खुद्द आशाताईंनी गायनाबद्दल सांगितलंय की संगीतकारांनी काही फार मोठं एक वेगळं गाणं म्हणून दिलं नाही, पण मला एक योग्य गाणं म्हणून ते दिलं होतं.
0: हो, हो,
1: आणि मी ते किती म्हणजे ते त्याचं सोनं झालं अक्षरशः. आज ते गाणं सर्व याच्यामध्ये एकदम उठून दिसणार.

0: टॉप गाणं असायला.
1: अगदी आशा बाईंचं याच्यातलं अगदी चांगलं गाणं आहे, हिट गाणं आहे म्हणते आशा बाईंचं.
0: अतिशय छान.
1: त्याच वेळेला राज खोसला यांच्या सिनेमातून देखील, म्हणजे राज खोसला दिग्दर्शक असलेल्या मेरा साया असेल किंवा ह्या एकातून सुद्धा मदन मोहन आणि राजा महिंदे अलीखा ही जोडी पुढे येत होती आणि लताच्या हंटिंग मेलडीजची गाणी त्यातनं बऱ्याचदा दिसत होती आपल्याला. विशेषतः मेरा साया मधलं जे गाणं आहे, टायटल सॉन्ग तू जहा जहा चलेगा,
0: अगदी अगदी खरं आहे. ह्या मदन मोहन आपल्याला माहित असेल की हे म्हणजे मदन मोहन खय्याम साहेब आणि जयदेवजी हे लोक असे होते की हे चांगली शायरी, चांगलं काव्य आणि भारतभर सगळ्या मैफली शास्त्रीय संगीताच्या हे या लोकांनी ऐकलेले आहेत. आपल्याला पुण्याच्या सवाई गंधर्वामध्ये सुद्धा मदन मोहन आलेले आपल्याला काही लोकांना नक्की आठवत असेल की सगळ्या चांगल्या मैफली, सगळे मोठमोठे वादक ऐकणे, गायक ऐकणे, हा ह्या लोकांनी आयुष्यभर हे लोक चांगले उत्तम ऐकत राहिले आणि त्यामुळे त्यांचे त्याच्यामधून त्यांना काहीतरी स्फूर्ती मिळाली असेल नक्कीच. आणि वेगवेगळं आपलं ज्ञान तर्जून ठेवणं आणि हे चाललेलंच होतं. त्यामुळे राजा महिंदे अलीखासारख्या मनस्वी गायक शायरचं शायरी त्यांना आवडली नसेल तरच नव्हत. तसं त्यांना नक्षलालपुरींची पण शेवटचं आपण ऐकलेलं रश्मी उर्फत, बरोबर आहे. त्यामुळे चांगल्या शायरीच्या शोधात असणारे हे लोक होते. चांगल्या जिथून छान ऐकायला मिळेल तिथे ऐकत ग्रहण करत होते. त्यामुळे त्यांच्या संगीताचा विचार करताना त्याची पाळंमुळं आपल्याला कुठे कुठे कुठे शोधावी लागतील.
1: खूप मोठं असोसिएशन होतं अगदी, म्हणजे मदन मोहन आणि राजा महिंदे अलीखान, म्हणजे मदन मोहन सोबत बाकी गीतकारांनी देखील काम केलं, विशेषतः राजेंद्र कृष्ण असतील वगैरे, पण राजा महिंदे अलीखानचं बरंचस कामे मदन मोहन सोबतच आहे. फक्त या दोघांमध्ये चांगली ट्युनिंग झाली होती दोघांमध्ये.
0: अगदीच बरोबर आहे. आणि मी म्हटलं तसं की हे मदन मोहन यांचं संगीत हे एक वेदनेचं संगीत होतं कुठेतरी एक.
1: वा वा.
0: त्यामुळे ते जर आपण पाहिलं तर त्याचे सूर त्यांच्याशी त्या आशयाशी त्यांच्या एकटेपणाशी असे जुळलेले आहेत.
1: बरोबर बरोबर. सुलभाताई, पण मला असं वाटतं की मदन मोहन यांच्यावर एक कायम असा एक त्यांच्यासाठी विशेषण वापरलं जातं की हा फ्लॉप चित्रपटांचा हिट संगीतकार होता. म्हणजे यांच्या सिनेमाला व्यावसायिक यश फारसं कधी मिळत नव्हतं.
0: हे म्हणजे मी ह्या गोष्टीचा असा विचार करते की सिनेमा चालणं किंवा आणखीन कसं काय त्याला यश मिळणं हे वेगळा भाग आहे, पण संगीतकार म्हणून त्यांना एक नक्कीच ते मोठे यशस्वी होते असंच मी म्हणेन. ह्याचं व्यावसायिक गणित हे आपल्यालाही माहित नाही नेमकं कसं आहे ते, पण एक त्याचं उदाहरण म्हणजे आपण मगाशी उल्लेख केला जहानाराचं, तर त्यावेळेला असं कोणीतरी आग्रह धरला होता की रफी पाहिजे तिथे, तर त्यावेळेला ते म्हणाले की अहो तुम्हाला तुमचं सिनेमा हिट व्हावं असा वाटतो, तसं मला माझं संगीत चालावं असं वाटतं.
1: बरोबर.
0: मी बरोबर विचार करतोय त्याचा त्या गोष्टीचा. तर ह्या दृष्टीने मला असं वाटतं की ह्या व्यवसायाची एक चमत्कारिक जडणघडण आहे की तो सिनेमा फ्लॉप म्हणजे सगळंच फ्लॉप, परंतु आज मदन मोहनला जाऊन 45 वर्ष होत आहेत आणि आजही आपण त्यांची सगळी गाणी आपल्याला रसिकांना पूर्ण माहित आहेत. प्रत्येकाच्या घरी किंवा प्रत्येकाच्या कारमध्ये जे संगीत ऐकतात त्याच्यात मदन मोहन शिवाय दुसरं काय, किती एक माणसाला दिलासा वाटतो. तर याचा अर्थ ते यशस्वी संगीतकार किंवा अपयशी असं न मानता मी म्हणेन ते श्रेष्ठ संगीतकार आहे.
1: खरंच आहे. आणि दुर्दैवाने काय झालं की हे त्या काळातले जे टॉप स्टार होते त्यांची जोडी यांच्याशी फारशी कधी जमलेली, म्हणजे काही संगीतकारांनी असे नायक वाटून घेतले होते, म्हणजे नौशादकडे दिलीप कुमार असेल किंवा एस डी बर्मनकडे देवानंद असेल, शंकर जयकिशनकडे राज कपूर असेल, तसंच

0: कुठला हिट स्टार यांच्या सिनेमाचा नायक कधी नसायचा, हे कारण त्यांच्या चित्रपटाच्या अपयशाच असेल, त्यांच्या संगीताचं अपयश नाही, चित्रपटाचं.
1: खरं तर मदन मोहनच एक स्टार होते, स्टार संगीतकार,
0: स्टार संगीतकार होते, बरोबर. सुरुवाताई मला आता पुन्हा एकदा ब्रेक घ्यायला लागेल आणि ब्रेक मध्ये आपण आणखी एक मदन मोहन आणि तलत मेहू यांचं गाणं आपण ऐकूयात आणि त्यानंतर आपण शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करूयात.
1: जरूर.

0: ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत 107.8 रेडिओ पुणेरी आवाजवर. मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात बात पुराणी बडी सुहानी. मित्रांनो, संगीतकार मदन मोहन यांचा स्मृती दिन कालच झाला 14 जुलैला, आणि त्यांच्याविषयी बोलण्यासाठी आज आपल्याकडे सुलभाताई तेरणीकर आलेल्या आहेत. ह्या सुलभाताई तेरणीकरांकडून आपण मदन मोहन समजून घेत आहोत. सुलभाताई, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. मदन मोहन यांची सांगीतिक कारकीर्द पाहताना आपण जेव्हा 70च्या दशकाकडे येतो त्यावेळेला त्यांचे अनेक सिनेमे म्हणजे त्यांच्या मृत्यूपूर्वी हिट झालेले दिसतात, की ज्यांना जे नेहमी यशस्वी होण्यापासून कायम दूर राहत होते त्यांचे सिनेमे हिट झालेले दिसतात. विशेषतः मौसम असेल, हस्ते जख्म असेल, किंवा लैला मजनू असेल. लैला मजनू दुर्दैवाने तो सिनेमा पूर्ण त्यांच्याकडून झाला नाही, पण ह्या अखेरच्या काळातला जो मदन मोहन होता त्यातल्या ती तुम्ही मगाशी उल्लेख केली ती गझल सुद्धा त्यात नक्षलपूरची एक गझल होती, ती रस्न उल्फत को निभाए कैसे. तर यांचं संगीतामध्ये जे त्यांचे साथीदार होते विशेषतः रईस खानची सतार जी असायची आणि बाकी त्यांच्या यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्यांच्या मदतनीसांबद्दल?
1: मी त्याबद्दल बोलण्याच्या ऐवजी असं म्हणेन की आता तुम्ही जे आता जी यादी मोठी वाचली तर त्याच्यात एक त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे संजीव कोहलीने एक फार छान आठवण सांगितली, ती पुन्हा सांगायचं महत्व की आता हस्ते जखमा वगैरे ही जी आपण केली तर गाडी ऐकली तर त्यांचे चाहते म्हणाले छे काय मदन मोहन देतात संगीत हे त्यांच्यासारखं नाही. तर त्यावेळेला असं म्हणजे ते म्हणाले होते की बाबा मी थोडा काहीतरी वेगळा प्रयोग करायला जातो. तर त्यावेळेला लोकांना वाटते की मदन मोहनने असं नाही केलं पाहिजे, मदन मोहन म्हणजे असे असे. तर हा एक गमतशीर विरोधाभास आहे त्याच्याला की आपल्याला मदन मोहन कडनं एक असं सुंदर रसील भावपूर्ण असंच ऐकायला लागतं, पण सिनेमा संगीत हे एक मिश्र माध्यम आहे आणि तिथे तुम्हाला कथेच्या अनुरूप असं काहीतरी वेगळं सांगावं लागतं. म्हणजे नायक जर समजा एक आधुनिक व्यक्ती असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी आलाप संगीताचे आलाप छेडणाऱ्या कारणात देता येणार नाही. तर हे जसा काळ पुढे घेईल तसं जाईल तसं त्याचं कथानक बदलत गेलं, सिनेमाचा काय म्हणतात ढांचा बदलत गेला, ढांचा बदलत गेला. त्याच्यानंतर बाकीच्या याच्यासाठी काय म्हणतात एक प्रयोग करावा लागतो, या बाकीचा रेट असतो. तर ह्याच्यातून मार्ग काढत संगीतकारेची प्रतिभा आणि त्याचा प्रवास असा घडत असतो. आपल्याला एक आता हा एक गमतशीर विषय आहे की एक खोटा पैसा नावाचा सिनेमा आहे त्यांचा, जर तुम्ही गाणी ऐकली तर तुम्हाला वेगळे मदन मोहन दिसतील, ते वेगळेच असतील ते मदन मोहन. त्याचं कारण असं की निर्मात्याची मागणी असते की बाबा तुम्ही मला ना असं म्युझिक पाहिजे.
0: बरोबर.
1: आता कुठे

0: ही स्वतंत्र बनण्याच्या माणसाला ते रुचत नाही, पण ती जी डिमांड असते ती पूर्ण करावीच लागते. मग त्यांच्या परीने तो माणूस काम करत असतो. तर या जर क्षेत्रात राहायचं असेल तर तुम्हाला या काही काही गोष्टी कराव्या लागतात. तर तुम्हाला खोट्या पैशाचं संगीत असेल तर ते तुम्हाला वेगळं दिसेल. पण जेव्हा त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची मुभा असेल तर तुम्ही वेगळं करू शकता. पण तरीही या लोकांनी आपला छाप काही सोडला नाही, अगदी समंग काय असं संगीत दिलं
1: नाही
0: किंवा हे केलं नाही. त्यांचा जो एक स्वभाव होता जी हे होती तसं केलं. हा बोला, आपण काय
1: समकालीन संगीतकारांशी तुलना करता मदन मोहनचं नेमकं वेगळेपण काय वाटतं तुम्हाला सुवर्ण काळातल्या समकालीन संगीतकार त्यांच्या?
0: मी अगदी आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला जे बोलले की जिथे एक भावना प्राधान्य, शब्द प्राधान्य, आशय प्राधान्य आणि भारतीय उपशास्त्रीय संगीताचे जे माधुरी आहे त्याचा ठसा त्याच्यात तुम्हाला उमटलेला दिसेल. तुम्हाला कुठेतरी म्हणूनच मदन मोहनचं गाणं ऐकल्यानंतर बेगम अख्तरांनी त्यांची स्तुती केली होती की प्रशंसा केली होती की फार सुंदर गाणं काय म्हणजे. त्याचं कारण ते की त्यांनी त्या सगळ्या संगीतातून जे त्यांनी विपुल ऐकलं त्याच्यातून त्यांनी काहीतरी एक स्वतःची प्रतिभा देऊन असं अजरामर असं काहीतरी संगीत.
1: मला भाई भाई मधलं गाणं जे कदर जाणं त्याच्यावर सुद्धा
0: बरोबर बरोबर
1: त्याचं कौतुक झालं होतं त्या गाण्याचं.
0: अगदी बरोबर.
1: त्या शास्त्रीय संगीतातले जे दुग्धाचार्य होते त्यांनीच देखील त्याचं कौतुक केलेलं होतं.
0: नाही सगळे लोक त्यांची खाते होते कारण त्यांना सगळ्यांना माहित आहे की ह्याची शास्त्रीय संगीत आणि सिनेमा संगीताची जी वेगवेगळे या जे जो धारा असतात त्या त्यांची कल्पना आहे त्यांना. पण तरीही शास्त्रीय संगीत त्यावर आधारित आपण असं म्हणू त्याची एकदम जाण असणार त्याच्यातलं जे काही सौंदर्य आहे त्यातलं माधुर्य आहे ते नेमकं टिपणारे होते ते संगीतला त्यांच्या काळचे. पण स्वतः मी असं म्हणेन की मदन मोहन ना आपण आणखीन 45 वर्षांनी आठवलं तर आपण काय आठवूयात. तर त्यांचं जी एक रसिली गझल हुरहुर लावून जाणारी रसिली सिनेमातली गझल असंच मी मदन मोहनच्या संगीताचं वर्णन
1: करेन. आणि म्हणजे सुलभाताई इतकं छान शब्दामध्ये तुम्ही मदन मोहन उलगडून दाखवलं आम्हाला. आणि एक छोटीशी आठवण श्रोत्यांना सांगतो की मदन मोहन गेल्यानंतर जवळपास 30-35 वर्षानंतर वीरजारा नावाचा एक चित्रपट आला होता यश चोप्रा यांचा. आणि ह्या चित्रपटातली गाणी ही मदन मोहन यांनी तयार करून ठेवलेली ट्यून सरून बनवली होती आणि ती गाणी आजही आपल्याला आवडतात. आणि सुलभाताईंनी सांगितल्यासारखं की आणखी 45 वर्षांनी आपण मदन मोहनला कसं आठवू तर मला वाटतं याच नोटवर आपण कार्यक्रमाचा शेवट करूयात. सुलभाताई तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा आपण असंच कुठल्या तरी निमित्ताने एकत्र येऊन परत एखाद्या विषयावर बोलूयात कारण तुमच्याशी बोलताना मला सगळा सिनेमाचा इतिहास असा डोळ्यासमोर येत राहतो. तर धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात आल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.
0: धन्यवाद. धन्यवाद.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गुरु पौर्णिमा। यावर्षी 23 जुलै

कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। गुरुविना नाही तुझा आधार, रडता पडता कोठे अडता तो नेतसे पार। आपल्याला ज्ञान देतो, सन्मार्ग दाखवतो तो गुरु। प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, आकार देणाऱ्या प्रत्येक गुरुला मानाचा मुजरा।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: श्रोत्यांनो, गुरु पौर्णिमा हे हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वपूर्ण पर्व आहे हे आपण सर्वजण जाणतोच। दरवर्षी हा उत्सव आषाढ पौर्णिमेस येतो। आषाढ शुद्ध पौर्णिमा ही तिथी म्हणजेच गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा। ज्यांनी महाभारत वेद पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे। त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी किंवा आचार्य अद्याप झालेले नाहीत अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे। अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात वर्णिलेले आहे। एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय

कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ व्यासांनीच लिहिलेला आहे. मित्रांनो, ज्ञानी यांचा राजा ज्याला मानतात त्या ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतो असे म्हणून सुरुवात केलेली आहे. व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे किंवा परंपरा आहे. आपल्या देशात रामायण महाभारत काळापासूनच गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या शिकतो मिळवतो त्याच विद्येच्या बळावर आपणा सर्वांचा उद्धार होत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासूनच अशी प्रथा रूढ झालेली आहे ती आजमितीपर्यंत. मित्रांनो, आपल्याला आपण कोठेतरी कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेने एक प्रकारची कृतज्ञताच वाटत असते, नाही का? भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या खूप जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यातीलच काही जोड्यांची गुरु शिष्यांची नावे आता आपण बघूया. शुक्राचार्य आणि जनक, जनक आणि याज्ञवल्क्य, सुदामा आणि सांदीपनी, विश्वामित्र आणि राम लक्ष्मण, परशुराम आणि कर्ण, द्रोणाचार्य आणि अर्जुन, दौम्य ऋषी आणि अरुणी, तसेच रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद, समर्थ रामदास आणि कल्याण स्वामी, या गुरु शिष्यांच्या प्रेमाची कथा आपण आपल्या मागच्या रंगनवेच्या भागात मित्रांनो ऐकलेलीच आहे. तसेच शिवाजी महाराज हे देखील समर्थांचे शिष्य होते. अशी ही गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतात फार पूर्वीपासून आहे, बरं का? मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा आपण पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आपको नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गुरु पौर्णिमा। विश्रांतीपूर्वी आपण गुरु शिष्य परंपरेतील काही जोड्यांची नावे ऐकली। आता पुढील भाग। श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिली। संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथांनाच आपले गुरु मानले। तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करत असत। त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर। भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले आहे। गुरु पौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते। पौर्णिमा म्हणजे शीतल प्रकाश। गुरु शिष्याला ज्ञान देतात, तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूंची मोठ्या भक्तिभावाने पूजा प्रार्थना करावयाची असते। तो हा मंगल दिवस म्हणजेच गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे ज्ञानाची घागर। जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने पाणी उपसताना मान खाली केल्याशिवाय म्हणजेच विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही। त्याचप्रमाणे शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होत नाही। हे सर्वांनी लक्षात ठेवावे। गुरु बिन ज्ञान कहा से लावू, हेच खरे आहे। गुरूंच्या अगाध उपकारात आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपसुकच आपल्या तोंडून श्लोक बाहेर येतो। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोत्यांनो, हे सर्व संदर्भ आपण सनातन संस्था निर्मित सण धार्मिक उत्सव आणि व्रते या ग्रंथातून घेतले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। गुरु पौर्णिमेच्या दिवशी अनेक शाळा विद्यालये आणि महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर विनम्र भावनेने नतमस्तक होतात। वेगवेगळ्या पंथोपपंथातून ईश्वर भक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू पारमार्थिक ह्या दिवशी आपल्या गुरूंचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करताना दिसतात। मित्रांनो, शीख धर्मातही गुरु पौर्णिमा या उत्सवाचे विशेष महत्व आहे, कारण शीख धर्मात होऊन गेलेल्या 10 गुरूंचे आपले एक वेगळेच महत्व आहे। शास्त्रात गुरुचा अर्थ सांगितलेला आहे, गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश। म्हणजेच गुरुचा अर्थ असा होतो की एखाद्या माणसाला अज्ञान अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जो नेतो तो गुरु। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आपको नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गुरु पौर्णिमा। विश्रांतीपूर्वी आपण गुरु या शब्दाचा व्यापक अर्थ ऐकला। श्रोत्यांनो, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत। आता राहिलेला पुढील भाग। मित्रांनो, ज्यांना काही कारणाने आपल्या गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही, ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात आणि श्लोक म्हणतात, गुरु महंत वधुनी राज्य करणे, त्या परीच लौकिक भिक्षा आचरणे, उपातरी सुखा कारणे ते रुधिर भोग जाणावे। एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला मंत्र तंत्र उपदेश देणारे खूप गुरु भेटतील, पण आपल्या शिष्यास स्वतःची खरी ओळख करून देणारा तोच खरा सद्गुरु होय। ज्ञानोबा माऊलींना एकनाथ महाराज श्रीगुरु म्हणून संबोधायचे। एका जनार्दनी पर्व पुण्य फळले, श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर। श्रोत्यांनो, गुरुला अजून एक उपाधी आहे बरं का, आणि ती म्हणजे जगद्गुरु। ह्या पृथ्वी तलावर जे थोर संत होऊन गेले त्यांपैकी आद्य शंकराचार्य, तुकोबा आणि श्रीकृष्ण यांना जगद्गुरूंची उपाधी मिळालेली आहे। श्रीकृष्ण आणि श्रीराम हे देवावतार असून सुद्धा गुरु अंकित आहेत। अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा

गुरु जो सकल जीवांस चांगले तेच शिकवतो सुसंस्कार देतो तो गुरु सत परमात्म्याची भेट घडवून देतो तो गुरु परंतु मित्रांनो सरते शेवटी साऱ्या जगताचे सद्गुरु ठरतात ते निराकार शिव परमात्मा तेच आम्हा सर्वात्म्यांना भवसागर पार करून तारून नेतात तेच खरे सद्गुरु श्री गुरु वा जगद्गुरु होत कारण मंडळी देहधारी गुरु कितीही मोठा असला तरी शेवटी तो देहधारीच सर्व देहधारी गुरूंनीही त्या निराकाराचीच आळवणी केलेली आहे सर्व धर्मीय लोकही निराकारालाच मानतात श्रोत्यांनो असेही मानले जाते की प्राचीन काळापासूनच विद्वानांनी आपल्या गुरूंकडून संपूर्ण ज्ञान शिक्षण घेतले तेव्हा गुरु पौर्णिमा उत्सवाच्या वेळी आपल्या उपासनेत दक्षिणा देऊन त्यांनी आपल्या गुरूंचा गौरव केला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्यामुळे आजच्या उत्सवाच्या दिवशी अनेक शिष्य आस्था घालत आपल्या गुरूंना काही ना काही गुरुदक्षिणा देताना दिसतात आपल्या गुरूंना समर्पित केलेला हा सण म्हणजेच गुरु पौर्णिमा यातून आपण आपली गुरूंविषयीची श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करतो श्रोत्यांनो आज आपण गुरु पौर्णिमा या उत्सवाचा व्यापक अर्थ आणि त्याचा इतिहास जाणून घेतलेला आहे तर मंडळी याबरोबरच गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा या उत्सवाबद्दल आपण घेत असलेली माहिती येथेच संपन्न होत आहे पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सत्रात एका नवीन विषयाला घेऊन तोपर्यंत नमस्कार.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मिळेल जुना प्रेम आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: कम्प्युटर से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें.
4: अगर देखने का समय नहीं है तो सुनी लीजिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

नमस्ते, मी शैला भिसे स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे। तर मित्रांनो, मी बोलत होते कर्म श्रेष्ठ की भाग्य श्रेष्ठ याबद्दल, आणि तुम्ही ऐकत होतात की मी तुम्हाला 5000 वर्षाची कहाणी सांगितली की हे सृष्टीचक्र हे 5000 वर्षांचं आहे आणि त्यामध्ये 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलयुग। सत्ययुगामध्ये आपण पाहिलं की श्री लक्ष्मी आणि श्री नारायण यांचं राज्य असतं, जिथे 8 जन्म असतात आणि आयुष्य हे 150 वर्षांचं असतं, कारण तिथे कर्म जे असतात त्यांचे श्रेष्ठ असतात, त्यामुळे त्यांचे पापकर्म होतच नाही, सगळेच त्यांचे पुण्यकर्म असतात। पुण्यकर्म पण म्हणता येणार नाही, पण अकर्म म्हणजे काहीच त्याचा न्यूट्रल इफेक्ट, पाप पण नाही होत आणि पुण्य पण नाही होत, ते त्यांच्या मागच्या जन्माची प्रालब्ध भोगत आहेत। त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया। त्रेतायुगामध्ये आपण पाहिलं की श्री राम आणि श्री सीता यांचं राज्य आहे, जिथे 12 जन्म असतात आणि तिथे एव्हरेज आयु असते 125 ते 100 वर्षापर्यंत। तर इथे आयुष्य कमी झालं कारण आपण 16 कलापासून 14 कला झालो। नंतर आपण थोडं पुढे जाऊया, द्वापर युगामध्ये आलो तर आत्म्याची बॅटरी आणखीन कमी झाली आणि त्यामुळे जन्म आपले वाढले, 12 पासून आपले 21 जन्म झाले। 21 जन्म झाले तर आपलं आयुष्य पण थोडंसं कमी झालं, आयुष्य आलं 90 ते 80 पर्यंत। आणखीन थोडा वेळ पुढे गेला, आपण कलियुगामध्ये आलो, कलियुगामध्ये आत्म्याची बॅटरी एकदम डिस्चार्ज झाली, एकदम थोडी राहिली, एकदम 10% राहिली आणि त्यामुळे बुद्धी भ्रष्ट झाली, कुठले कर्म श्रेष्ठ आहेत, कुठले पाप आहेत, कुठले पुण्य आहे आपल्याला समजत नव्हतं, त्यामुळे आपण आणखीनच तळागाळाला गेलो आणि एव्हरेज आपलं आयुष्य हे कमी झालं, म्हणजे अगदी 50-60 वर येऊन राहिलं। आणि आत्म्याची कला म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्या मनुष्यामध्ये 99 अवगुण असतील पण 1 किंवा 2 तर गुण असतील, अशा प्रकारे आत्म्याची कला ही कमी झाली। जसं आपण बघा, मोबाईल वापरतो तर मोबाईलला आपण काय करतो, पूर्ण चार्ज करतो आणि जेव्हा दिवसभर यूज करतो तेव्हा ती पूर्ण संध्याकाळपर्यंत बॅटरी डिस्चार्ज होऊन जाते। अशा प्रकारे आत्मा जेव्हा सतयुगापासून प्रवास करत करत कलयुगाच्या अंतिम शेवटीच्या वेळेला येते, तोपर्यंत आत्म्याची बॅटरी ही संपूर्ण खाली होते, त्याला ईश्वराचा विसर पडतो। आणि जेव्हा कलयुगाच्या अंतिम वेळ, जसं गीतेमध्ये म्हटलं आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, ह्या वेळेला जेव्हा ईश्वर स्वतः या सृष्टीवर येतात व आपला परिचय देतात आणि जेव्हा आपण त्यांना ओळखतो, साधारण तानामध्ये आलेल्या ईश्वराला ओळखतो व दिव्य ज्ञान आपल्या जीवनामध्ये अप्लाय करतो, तेव्हा त्या जन्माला, मनुष्य जन्माला दुर्लभ जन्म असं म्हटलेलं आहे। आता आपण पाहतो की पशु पंछी पण आपला संसार करतात, मुलांना जन्म देतात, त्यांना मोठं करतात, खाऊ पिऊ घालतात, उडायला शिकवतात, त्यांच्या पायावर उभं करतात, आपण काय ते वेगळं करतो? आपणही तेच करतो ना, संसार करतो, मुलांना मोठं करतो, त्यांना त्यांच्या पायावर उभं करतो आणि मग ते त्यांच्या मार्गाला निघून जातात। पण आपण कधी पाहिलं का की आपण आपली भौतिक प्रगती करतोय परंतु आत्म्याची उन्नती कशी करणार? तर आत्म्याची उन्नती तेव्हाच होते जेव्हा आध्यात्मिक ज्ञान म्हणजे ईश्वराचं ज्ञान प्राप्त होतं। नुसतं ज्ञान

प्राप्त होऊन फायदा नाही तर ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवतो तेव्हा आत्म्याची उन्नती होते आणि ईश्वराशी आपलं मिलन होतं. आत्म्याचं आणि परमात्म्याचं जेव्हा मिलन होतं त्यांच्याशी आपला संबंध जोडतो तेव्हा आपली उन्नती होते आणि त्या जन्माला दुर्लभ जन्म असे म्हटलं आहे. आपण आणखीन जाणून घेणार आहोत याबद्दल, त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेते. कुठेही जाऊ नका.

ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करते रेडिओ शिवनेरी 90.4 FM आवाज तुमचा आमचा. तर मी सांगत होते की मनुष्याचा दुर्लभ जन्म म्हणजे ज्या जन्मामध्ये आपल्याला स्वतःचा परिचय प्राप्त होतो, ईश्वराचा परिचय प्राप्त होतो आणि पूर्ण ह्या सृष्टीचक्राचं ज्ञान जिथे प्राप्त होतं त्या जन्माला दुर्लभ जन्म असे म्हटलं जातं. आणि हा जन्म पुन्हा पुन्हा होत नाही, फक्त आणि फक्त पुरुषोत्तम संगम युगामध्येच होतो जिथे आत्मा आणि परमात्म्याचा संगम होतो. म्हणून भक्तीमध्ये पण म्हटलं जातं की जिथे नद्यांचा संगम होतो तिथे स्नान केल्याने उद्धार होतो. जर गंगा स्नान केल्याने पाप धुवून जात असतं तर आज जगात एवढे पाप वाढले असते का? भारतासारखा देश जो देवी देवतांची भूमी, संतांची भूमी, महात्म्यांची भूमी, तिथे आज किती पापाचार भ्रष्टाचार आहे. तर मनुष्याने सगळाच अर्थ आपल्या सोयीनुसार लावला आहे. शरीराला स्नान केलं तर शरीर स्वच्छ होईल, पण आत्म्याला शुद्ध स्वच्छ बनवण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे आणि ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवण्याची आवश्यकता आहे, तेव्हाच आपला उद्धार होईल. म्हणूनच भक्तीमध्ये पुरुषोत्तम महिन्याला खूप महत्व आहे. या महिन्यामध्ये खूप दान धर्म केलं जातं, सप्ताह पाठ केला जातात, पूजा अर्चा केली जाते, विशेषतः आत्म्याच्या उन्नतीकडे लक्ष दिलं जातं. कारण हा महिना प्रत्येक वर्षी येत नाही, तसंच हे पुरुषोत्तम संगम युग पण प्रत्येक युगात येत नाही. तीन युगानंतर चौथ्या युगाच्या अंतिम क्षणी हा पुरुषोत्तम संगम युग येतो आणि ह्या युगामध्ये मनुष्य श्रेष्ठ कर्म करून आपल्या श्रेष्ठ भाग्याची निर्मिती करतो. जेव्हा आपण साधारणतनामध्ये आलेल्या ईश्वराला ओळखतो व त्याला समर्पण होतो तेव्हा आपल्या श्रेष्ठ भाग्याचं निर्माण होतं. आता पहा, आज आपण मेहनत करतो, खूप बँक बॅलन्स ठेवतो का? कारण आपल्या रिटायरमेंटच्या वेळी तो कामी यावा आणि जेव्हा रिटायर्ड होतो तेव्हा त्याला यूज करतो. आणि एक वेळ अशी येते की ही जमा केलेली पुंजी कमी हो लागते, तेव्हा आपल्या मनामध्ये येते की अजूनही आपण स्वस्त आहोत, काहीतरी काम करू शकतो व आपली जमा पुंजी वाढवतो. ठीक अशाच प्रकारे पुरुषोत्तम मास ही एक बँक आहे ज्यामध्ये आपल्याला चांगल्या कर्माची, श्रेष्ठ कर्माची पुंजी जमा करायची आहे. कारण इथून जाताना हीच श्रेष्ठ कर्माची पुंजी आपण घेऊन जाणार आहोत जी आपल्याला आपल्या पुढच्या जन्मामध्ये उपयोगी येते. तर जेवढे चांगले कर्म तेवढा चांगला जन्म. आणि म्हणूनच जे आपण कर्म करतो ते खूप विचारपूर्वक बुद्धीचा वापर करून करायचे ज्यामुळे आपले पुढचे भविष्य उज्ज्वल होईल. जेव्हा कलियुगाच्या अंतिम समयी आपण ईश्वराला ओळखतो आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागतो, त्यांची आज्ञा काय आहे की नर तो ऐसी करनी कर जो श्री नारायण बने और नारी तो ऐसी करनी कर जो श्री लक्ष्मी बने. तर असं कर्म करण्याचं ज्ञान हे फक्त ईश्वराकडे आहे आणि ते ईश्वर येऊन आपल्याला ह्या सृष्टीवर देतात. आणि जेव्हा आपण ते आपल्या जीवनामध्ये धारण करतो तेव्हा आपण देवपद प्राप्त करतो. तर पुढे काय होतं ते आपण बघणारच आहोत. तत्पूर्वी घेते एक छोटासा ब्रेक.

भागामध्ये ईश्वर आपल्याला शिकवण देतात की नर तू ऐसी करनी कर जो श्री नारायण बने और नारी तू ऐसी करनी कर जो श्री लक्ष्मी बने. म्हणजेच काय, तर असं कर्म करा ज्यामुळे तुम्हाला देवपद प्राप्त होईल आणि ह्याची प्राप्ती म्हणून आपला जन्म स्वर्गात येतो. म्हणजेच कुठे, तर सत्ययुगामध्ये होतो. तर हे सत्ययुगामध्ये आपला जन्म होणं ही कशाची प्राप्ती आहे, तर पुरुषोत्तम संगम युगामध्ये केलेल्या श्रेष्ठ कर्माचं फळ म्हणजे सत्ययुगामधला देवपद आहे. आणि जेव्हा आपण सत्ययुग त्रेतायुगामधून पास होतो आणि द्वापर युगामध्ये येतो, तेव्हा ही कर्माची श्रेष्ठ कर्माची पुंजी कमी होते. आणि म्हणून पुण्यकर्म आणखीन वाढवण्यासाठी आपण दान धर्म जप तप करायला लागतो. अशा प्रकारे द्वापर युग पण आपण क्रॉस करतो. पण कलयुगाच्या अंतिम क्षणी जेव्हा आपण येऊन पोहोचतो, तेव्हा आपली ही कर्माची पुंजी ही खूप कमी झालेली असते. आणि कलयुग म्हणजे कलह क्लेश युग, जिथे बुद्धी पण प्रश्न होते, पाप काय पुण्य काय हे तर आपल्याला समजतच नाही. आपण फक्त पाप यालाच म्हणतो की चोरी करणे, जरोडे टाकणे, एखाद्यावर वाईट नजर ठेवणे, ह्यालाच पाप असे म्हटले जातं. परंतु हे तर पाप आहेच, हे खूप मोठं पाप आहे. पण डेली लाईफमध्ये पण आपण छोटी मोठी पाप करत असतो. जसं एखाद्याला टाकून बोलवणं, एखाद्याला हिनवणं, त्याचा सारखा तिरस्कार करणं, त्याचा अपमान करणं, त्यांना मारहाण करणं, शिव्याशाप करणं, हे सगळं पाप कर्मामध्ये मोडलं जातं. तर हे झालं जाणतेपणाने केलेले पाप कर्म, जे जाणून बजून करतोय आपण. आता अजाणतेपणे आपल्याकडून काय पाप कर्म होतात, आता आपण बघा, एखादा भिकारी दिसतो आपल्याला, त्याची दया येते, तर आपण काय करतो, त्याला 10 रुपये देतो, पैसे देतो, तर आपल्याला वाटतं की हा आपण पुण्यकर्म केलेलं आहे. पण जरुरी नाही की तुम्ही हे पुण्यकर्म केलेलं आहे, कारण हे डिपेंड करतं की तुम्ही दिलेल्या पैशाचं त्यांनी काय केलं. आता समजा त्याने तुम्ही दिलेल्या पैशाचं जाऊन दारू पिली, म्हणजे वाईट कर्म केलं, दारू पिऊन चोरी केली, मारामारी केली, तर हे वाईट कर्म केलं. तर ह्याचा सोर्स कोण होतं, तुम्ही पैसे दिले म्हणून त्याने हे काम केलं. जर पैसे दिलेच नसते तर हे काम त्याच्याकडून झालंच नसतं. तर तुम्ही त्याच्यामध्ये भागीदार बनला, तर अशा प्रकारे हे भागीदारीमध्ये अजाणतेपणाने झालेलं पाप कर्म आहे. अशा प्रकारे आपला ही अजाणतेपणाचा पाप कर्माचा हिशोब वाढतो. मग आपल्याला त्याची खूप भोगनं भोगावी लागते. म्हणूनच कलयुगात अजाणतेपणाने पाप कर्म वाढतात. आणि जाणतेपणाने तर होतच आहेत, ते तर आपल्याला माहितच आहेत की आपण कसे करत आहोत. अशा प्रकारे भागीदारीमध्ये केलेले कर्म भागीदारीमध्येच क्लिअर करावे लागतात. म्हणून कर्मावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. जेवढ्या लोकांबरोबर भागीदारी, तेवढ्या लोकांबरोबर तो हिशोब आपल्याला क्लिअर करावा लागणार. आणखीन एक तुम्हाला उदाहरण देते, बघा. एक कसा बसतो जो जनावरांना मारतो, हे तर त्याचं कर्मच आहे, नित्य कर्म आहे. आता त्याचं काम आहे जनावरांना मारणं. आता त्या जनावराचं मांस त्याने विकलं. आता ज्याला विकलं त्याच्याबरोबर त्याची भागीदारी झाली. त्याने आणखी कुणाला तरी विकलं तर तोही भागीदार झाला. आणि आता त्याच्याकडून कुणी खरेदी केलं तर तोही भागीदार झाला. आता त्याने ते मांस घरी आणलं तर त्याच्या पत्नीने ते शिजवलं, ती भागीदार झाली. आणि जेवढ्या लोकांनी ते खाल्लं, ते सगळेच लोक त्या पाप कर्मामध्ये भागीदार झाले. आणि म्हणूनच जेवढे लोक एका कर्माला भागीदार होतात, म्हणजे कर्म एकाने केलं पण जेवढे त्यामध्ये सहभागी झाले, त्या सगळ्यांना ते पाप कर्म झालं. तर आणखीन कसं हे पाप कर्म असतं, याचं पुढे काय होतं, हे आपण बघू पुढच्या सत्रात.